0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो शत्रु, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, 1 आहे अँड नेहमीप्रमाणे 2:15 मी तुमची साथ देणार आहे। अँड श्रोतनो, आशा वाटतो की तुम्ही ट्युनिंग करणार आहात 2:15 ऑन दिस सॅटरडे आफ्टरनून। श्रोतनो, आज आहे सार्वजनिक सुट्टी, निवांत शनिवार आहे, तेव्हा निवांतपणे कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी गांधी टॉक्स। आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे स्वागत श्री सोबत स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे मराठी गाण्यांचा प्रवास। आणि आज श्रोत्यांनो अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण आहे, तेव्हा अशा या पावसाळी वातावरणात काही शेवण्या गाण्यांचा आस्वाद घ्या आमच्यासोबत। या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, केटकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजात पांघरून या मूवीमध्ये घेतलेलं गाणं। या गाण्याद्वारे श्रोत्यांनो शनिवारचा आनंद घ्या, या पावसाळी वातावरणाचा आनंद घ्या। तेव्हा ऐकूया केटकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजात एक्स्ट्रा क, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि या क्षणी या प्रवासात ऐकूया सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट्रा कॅन। जे श्रोत्यांनो, हे गाणे स्पेशली वाजवत आहोत कारण या गाण्याचे गीतकार मंदार चोलकर, आज त्यांचा वाढदिवस आहे। सो त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच लिहिलेलं गाणं ऐकूया इन द व्हॉइस ऑफ सोनू निगम, आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया।

श्रोत्यांनो, या क्षणी या संगीतमय प्रवासात ऐकूया एक भक्तिगीत, कारण उद्या एक अतिशय विशेष दिवस आहे. उद्या आहे नागपंचमी. श्रोत्यांनो, अशा आज या क्षणी नागपंचमीच्या निमित्ताने ऐकूया पुढचं गाणं. तुमच्यासाठी वाजत आहोत राहुल देशपांडे, बेला शिंदे

शुद्ध आज अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, सो स्पेशली हे गाणं तुम्हा सर्वांसाठी खुशी वाणीकर, श्रुती जोशी, तेजल कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजात त्या पाऊस हे गाणं पाऊस सोळा मन चिंब झाले याच्या आस्वाद घ्या. सुनो द खीप ट्युनिंग श्रीसोबत, मी तुमची साथ देणार आहे पावणे दोनपर्यंत.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। श्रोत्यांनो, दीड वाजले आहेत, फक्त 15 मिनिटे राहिले आहेत, सो पटकन ऐकूया नेक्स्ट ट्रॅक। आज शनिवार आहे, शनिवारचा आनंद घ्या, सुट्टीचा दिवस आहे, सो एन्जॉय करा आमच्यासोबत काही श्रवणीय गाण्यांसोबत। पुन्हा ऐकूया ऋषिकेश रिकामे आणि साठी कलाकारांच्या आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: सुधीर यक्षिणी शिव तेज गाणं रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुरावाजात याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्यूनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट सॅटरडे, हॅव अ ग्रेट वीकेंड. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत.

रसिकमंडळी हो नमस्कार. AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिकमंडळी या कार्यक्रमाच्या आरंभी पूर्ण कार्यक्रम गणपतीमय असणार आहे, भक्तिमय असणार आहे, कारण आज

आणि येस म्हणजे हो, सुमारे एक महिन्यात गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या मनी आपल्या सगळ्यांच्या घनी येणारच. गणेश चतुर्थीसाठी तयारी जोरदार चाललेली आहे, तेव्हा सध्या आम्ही वाजवित आहोत सुहास आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात. ऐकूया आला आला बाप्पा आला.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या विशेषतः आज विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही वाजवित आहोत सचिन पिलगावकर, आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात दम दम दमरू.

रसिक म्हणू या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता. आज आम्ही झाकरी नृत्याने आम्ही करणार आहोत, गीताने आम्ही करणार आहोत नक्कीच उर्मिला धनगर यांचे समुद्र आवाजात ऐकूया गणाचे नमन. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट. होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.